0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

नमस्कार, सुप्रभात. छत्रपती संभाजीनगर. घड्याळात एक्झॅक्टली 7:27 मिनिटांची वेळ झालेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात इतिहासात आज कोणत्या घडामोडी झाल्या होत्या, म्हणजेच आजच्या दिवसाचा दिन विशेष काय. दिन विशेष 1949 मध्ये भारताने ब्रिटिश राष्ट्रकुलचे सदस्यत्व चालू ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. भारत प्रजासत्ताक बनणार होता, त्यामुळे राष्ट्रकुल मध्ये राहण्यासाठी लंडन येथे झालेल्या परिषदेत लंडन जाहीरनामा संमत करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मे 1949 मध्ये राष्ट्रकुलच्या सदस्यत्वाचा हा ठराव संविधान सभेत मांडला. सभेने या निर्णयाला मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे भारताचे सार्वभौमत्व अबाधित राहिले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेषतः आर्थिक आणि राजकीय संबंधांमध्ये मदत झाली. भारत राष्ट्रकुल मध्ये सामील होणारा पहिला प्रजासत्ताक देश बनला. 1990 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकता मानसोपचार रोगांच्या यादीतून काढून टाकलं. त्या अगोदर त्याला एक मानसिक आजार असं समजलं जायचं. तर 2022 मध्ये आजच्या दिवशी भारतीय बनावटीच्या दोन आघाडीच्या युद्ध नौका INS सुरत आणि INS उदयगिरी यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हातून लोकार्पण झाले. आणि यासोबतच आज जन्मदिवस आहे प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचा. 17 मे 1951 रोजी गुजरात मधील जेतपूर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी चिठ्ठी आई है, चांदी जैसा रंग है तेरा, ना कजरे की धार यांसारख्या अजरामर गझलांनी संगीत सृष्टीस मोलाचे योगदान दिले. त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2025 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर हे होतं आजच्या दिवसाचं महत्वाचं असं दिन विशेष. अशा इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9499.
2: नैराश्य, बेचैनी, झोप.

0: तुमची समस्या भीती चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
1: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763 67 9245 और 9665353515.
2: विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: जावई लोकांचं मस्त असं धोंड्याचा महिना आला म्हणजे सोन्याचा महिना आला असं समजतात ते. यू आर लिस्निंग एमजीएम 90.8 FM. आता जितके जावई मंडळी आहेत ना ते खुश असतील की धोंड्याचा महिना सुरू होणार आहे आणि बाई सासरवाडीकडून तुम्हाला चांगली चांगली गिफ्ट वगैरे मिळत आहेत, सोन्याची अंगठी मिळतीये बरोबर, कारण घरात सकाळपासून डायलॉग सुरू असतो यावेळी जावे बापूंना सोनं घ्यावं लागेल आणि जावे बापू विचार करतात की सोनं देतील की नाही देणार. पण आधी कसं होतं, जावयासाठी 5 ग्रामची अंगठी मिनिमम असायची, पण यावर्षी सोन्याचे रेट इतके वाढले की त्यांच्या सोन्यासारख्या जावयाला 5 ग्रॅम ऐवजी 2 ग्रामची अंगठी लोक देत आहेत. आधी कसं जावई बापूंसाठी हेवी रिंग चालायची, पण आता लाईट वेट फिलिंग चालू आहे. पण कसं आहे जावई बापू, एक लक्षात ठेवा, सोन्याची रिंग मिळो न मिळो पण सोन्यासारखी मुलगी तुम्हाला मिळालीये त्यातच आनंदी राहा ना. आणि धोंड्याच्या महिन्यात जेव्हा तुम्ही सासूरवाडीला जातात तेव्हा तुम्हाला किती मानपान भेटतो त्यात सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता ना, बरोबर की नाही? ऍडजस्टमेंट इज ग्रेटर दॅन नॉलेज, सो ऍडजस्ट करा थोडंफार. आणि त्या व्यतिरिक्त लोक जावी बापूंना चांदीचे ताट, वाटी, दिवे अशा प्रकारचे वेगवेगळे गिफ्ट सुद्धा देत आहेत. पण काय का असो ना, धोंड्याचा महिना आला म्हणजे जावई बापूंचे मज्जे असतात यार, त्यामुळे म्हणतो लग्न वगैरे करून टाका, बाकी तर ऐकत राहा.
1: MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.
2: ये पर

0: Let's talk about filmy life. You are listening MGM 90.8 FM. All is आणि 21 मे रोजी मराठीतील एक सुपर हिट फिल्मचा सिक्वल रिलीज होणार आहे, ते म्हणजे देऊळ बंद 2. तर याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत या फिल्मचे स्टारकास्ट, डिरेक्टर प्रवीण तरडे आणि लीड ऍक्ट्रेस स्नेहल तरडे यांच्यासोबत आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. देऊळ बंद 2 याबद्दल बोलणार आहोत. तर तुम्हा दोघांचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
2: सर्वप्रथम MGM 90.8 FM रसिक श्रोत्यांना माझा एकदम खतरनाक नमस्कार. देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची 21 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात येतोय, त्यासाठी गप्पा मारायला तुमच्या सोबत आलो.
0: तर स्नेहल मॅम, ऍज अ लीड ऍक्ट्रेस ही तुमची पहिली फिल्म आहे, तर काय सांगाल याबद्दल?
1: मी आता प्रवीण त्याबद्दल बोलेलच की मी कॉलेज काळापासून अभिनय करत आलेली आहे. पुरुषोत्तम करंडक, एकांकिका अशा विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसही मिळवलेली आहेत. परंतु आमचं लग्न झाल्यानंतर एक मोठा गॅप मी संसारासाठी घेतला होता. त्याच्यानंतर ही माझी मध्यवर्ती भूमिका असलेली पहिली फिल्म आहे. याच्या आधी मी ज्या फिल्म केल्या त्याच्यामध्ये छोटे छोटे रोल्स मी केलेले आहेत. पण छोटे रोल्स करणं आणि एक मध्यवर्ती भूमिका साकार करणं यात जबाबदारीच्या दृष्टीने फरक मला जाणवला. एकतर एक अभिनयाची एक चांगला अभिनय होणं याची जबाबदारी, चांगली भूमिका वठवणं ही जबाबदारी, आणि दुसरीकडे आपल्यावर, आपल्या चेहऱ्यावर, आपल्या अभिनयावर काही माणसांचे काही करोड रुपये लागलेले आहेत, तर त्याला न्याय मिळवून देणं ही एक वेगळी जबाबदारी. अशा दोन्ही जबाबदाऱ्या मध्यवर्ती भूमिका साकार करताना जाणवल्या.
0: आणि थोडं असं दडपण येते का लीड ऍक्टिंग करताना?
1: हे दडपण हेच असतं जास्त की एकतर आपल्याला प्रेक्षक पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत पाहणार आहेत, त्यामुळे अभिनयाचं एक दडपण असतं, आणि दुसरं म्हणजे पैशांचं. ते नकळत असतंच की काही कोटी रुपये लावलेले असतात कोणीतरी, आणि त्याला न्याय आपण आपल्या कामातून तरी दिला पाहिजे असं वाटतं.
0: क्या बात आहे, खूप सुंदर. तर आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या टीम सोबत, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
4: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
5: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.

0: निराश्य बेचैनी झोपे की समस्या भीती चिड़चिड़ आता मानसिक आजार लपवायचे नाहीत उपचार घ्या समाधान शोधा
1: डॉक्टर अमोल पाथरीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ
0: सतत चिंता अति विचार करणे भीती वाटणे धास्ती बसणे भास होणे घाबरणे संशय करणे शंका येणे चिडचिडपणा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्र चाळेपणा व्यसनधीता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक हर्सुल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8888992688
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: 21 मे रोजी रिलीज होत आहे देऊळ बंद 2, याबद्दलच आज आपण बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात आणि आपल्यासोबत आहेत देऊळ बंद 2 ची स्टार कास्ट प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे. तर प्रवीण सर, या सिनेमाचा टीझर तुम्ही अक्कलकोट येथे लॉन्च केला होता, तर काय मोमेंट होता तो?
1: सगळ्यात सुंदर मोमेंट होता देऊळ बंद 2 या सिनेमाचा टीझर. मी कुठल्याही 5-स्टार हॉटेलमध्ये न करता, त्याच्यावरती लाखो रुपये खर्च न करता तो कार्यक्रम अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या खाली केला आणि साहजिकच खूप सुंदर एक्सपिरियन्स होता, कारण ज्यांच्या भक्तीपोटी आपण हे सगळं करतोय त्यांच्या कुशीमध्ये बसून कार्यक्रम केला याचा आनंद जास्त.
0: क्या बात है सर, खूप सुंदर. आणि सर, याचा पहिला पार्ट देऊळ बंद 10 वर्ष अगोदर आला आणि आता सेकंड पार्ट येतोय, तर 10 वर्ष का लागली त्याला इतके?
1: ती पण स्वामींची इच्छा म्हणायला पाहिजे, कारण कसं आहे, पहिला भाग केला त्यावेळी तो माझा पहिला सिनेमा होता, माझी सुरुवात होती. स्वामींच्या कृपेने 10 वर्षात इतका कामामध्ये व्यस्त राहिलो, एकापेक्षा एक सुंदर सिनेमांची निर्मिती माझ्याकडून झाली आणि आमच्या चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी साहेब म्हणाले की तरडे आता बाद झालं की हा ज्यांच्या कृपेने चाललंय त्यांच्याकडे द्या की लक्ष. तर खडबडून जागा मी झालो, कारण स्वामींकडे लक्ष देणारा मी कोण, त्यांनी लक्ष दिलं म्हणून रोजचा दिवस आपण पुढे ढकलतो. म्हटलं चला आता स्वामींचं कार्य करू, कारण मी दर 2 वर्षात एकच सिनेमा करतो, कितीही मोठे ऑफर आले तरी नाही करत, कारण 2 वर्ष जर एका सिनेमाला दिली तरच तो सिनेमा सुंदर होऊ शकतो.
2: एक्झॅक्टली सर, याची स्टोरी काय या सिनेमा?
1: काही नाही, पहिल्या देऊळ बंद मध्ये स्वामींची गाठ एका नास्तिक शास्त्रज्ञाशी पडली आणि स्वामींनी मग त्याची अशी काही परीक्षा घेतली की कुरुपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाशिक सगळीकडे त्याला जावं लागेल. बरोबर, सेम स्वामींची गाठ पुन्हा एका नास्तिकाशीच पडणार आहे, पण यावेळी तो नास्तिक शेतकरी महिला आहे, त्यामुळे यावेळी देव परीक्षा नाही घेणार, देवाची परीक्षा घेतली जाणार, कारण शेतकरी आहे आणि त्यात महिला, त्यामुळे त्या महिला शेतकऱ्याला देवाची परीक्षा घ्यायचा अधिकार आहे.
0: तर 21 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि आपल्या गप्पा अजून सुरू राहणार आहेत, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
4: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
3: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
4: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9429. Thank you.

0: नैराश्य बेचैनी झोपेची समस्या भीती चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत उपचार घ्या समाधान शोधा
1: डॉक्टर अमोल पाथरीकर मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ
0: सततची चिंता अतिविचार करणे भीती वाटणे धास्ती बसणे भास होणे घाबरणे संशय करणे शंका येणे चिडचिडपणा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे मंत्रचाळेपणा व्यसनधीता लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे वैवाहिक समस्या या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक हर्सुल टी पॉइंट एचपी पेट्रोल पंप शेजारी जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर अंतरुग्ण विभाग दिशा हॉस्पिटल समुपदेशन काउंसिलिंग सेंटर संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट ऑन 8888992688
0: क्या आप इंग्लिश फ्रेंच जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक संस्कृत मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं
1: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश MA इंग्लिश MA मराठी MA हिंदी MA उर्दू MA संस्कृत PG डिप्लोमा इन अरेबिक डिप्लोमा प्रोग्राम्स क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश संस्कृत फ्रेंच जर्मन उर्दू जापानीज पर्शियन एंड ट्रांसलेशन
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763 67 9245 or 9665353515 विकसित भा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या टीम सोबत आज आपण बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात आणि आपल्यासोबत आहेत डिरेक्टर ऍक्टर प्रवीण तरडे आणि ऍक्ट्रेस स्नेहल तरडे. तर स्नेहल मॅम, या चित्रपटात जी तुमची भूमिका आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: संगी पायगुडे असं माझ्या भूमिकेचं नाव आहे आणि ही संगी पायगुडे एका आस्तिक नवऱ्याची नास्तिक बायको आहे आणि त्या नवऱ्याच्या आस्तिकतेला वैतागून ती देवाला काही प्रश्नांची उत्तरं मागणार आहे. की आमच्या परीक्षा आता तू खूप घेतल्या माणसाच्या परीक्षा, आता तू आमच्या पुढे जे प्रश्न मांडून ठेवलेत त्यांची उत्तरं तू स्वतःच देऊन बघ एकदा, जमतंय का तुला. तर अशा यांनी ती परीक्षेला बसवतीये देवाला.
0: अतिशय युनिक आणि खरंच इंटरेस्टिंग ही भूमिका आहे आणि याची स्टोरी सुद्धा खूप चांगली असेल. तर ही जाणून घेण्यासाठी तुम्हाला 21 मे पर्यंत थोडं थांबावं लागेल आणि 21 मे ला नक्की चित्रपट तुम्ही बघा, देऊळ बंद 2. ऐकत रहा
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.

0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
1: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
1: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: Attention future researchers and innovators.
3: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal ani Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyasakram.
2: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
3: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: Let's talk about films. You are listening to MGM 90.8 FM. All is well. आणि आज आपण बोलत आहोत देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या टीम सोबत. आणि या चित्रपटामध्ये ना आपल्या छत्रपती संभाजीनगरचे दोन कलाकार सुद्धा काम करत आहेत, वैभव आणि ऋषिकेश. वैभव, काय सांगशील तुझ्या अनुभवाबद्दल?
1: खरं तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. माझं नाव वैभव नारायणगाव, मी छत्रपती संभाजीनगरचं आहे. आमच्या दोघांची निवड अहिल्यानगर महाकरंडक इथे एकांकिका झाली होती, तर तिथे सर आले होते. सरांना आमचा प्रयोग आवडला, आमचा अभिनय आवडला, त्यातून आम्हाला सरांनी घेतलं. कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर माझं सचा नावाचं कॅरेक्टर आहे आणि खूप प्रॉब्लेम आल्या, खूप गोष्टी आल्या. खरं तर पहिला एक्सपिरियन्स होता सरांसोबत काम करण्याचा. सरांना शूटिंगच्या आधी मी एक गोष्ट विचारली होती की सर मी काय करू, कॅरेक्टरचं काय, मला थोडं तरी काहीतरी सांगा. सर म्हणे काहीच टेन्शन नको घेऊ, फक्त मी जे सांगतो ते ऐक आणि कान उघडे ठेव तुझे. मी तेच केलं, स्वामींनी माझ्याकडनं काम करून घेतलं असं सांगेल मी.
0: क्या बात आहे, खरंच खूप छान तू सांगितलंस. आणि ऋषिकेश,
2: मला सांगायला अत्यंत आनंद होते की आत्ता जिथे जिथे आपण प्रमोशनसाठी जातो ना संभाजीनगरमध्ये, म्हणजे मी जो स्ट्रगल केलाय तो स्ट्रगल, म्हणजे जसं पार्ट वन मध्ये देऊळबंद पार्ट वन मध्ये जसं राघव शास्त्रीची परिक्रमा स्वामींनी घडून आणली ना, तशी आत्ता माझी सुरू आहे. जिथे जिथे मी जॉब केलेत, जिथे जिथे मी कामं केलेत, इथेही मी 90.8 ला MGM रेडिओ ला मी RJ होतो एक वर्ष
3: इथे
2: आणि याच्या जागी मी होतो तेव्हा तिथे. आणि इकडेच भाग दोन आता परीक्षा देवाची, खरं तरी परीक्षा स्वामींनी एवढी बघितली माझी आणि ते तसं त्या कष्टाचं फळ आज अशा अशा ठिकाणी मला देत आहेत. खूप भगवान आहे सारखं,
3: लाईफ कम्स इन अ सर्कल.
2: सरांच्या चित्रपटात काम करण्याची संधी आम्ही दोघ जण संभाजीनगरला, तो अहिल्यानगरचा आणि ते एक बघणं असताना, ते हे सगळं स्वामी घडून आणतात. लहानपणी त्या औदुंबराला 108 प्रदक्षिणा मारण्याचं जे फळ आहे किंवा मठात जाणं लहानपणापासून, तर या सगळ्या गोष्टी स्वामींच्या चित्रपटामध्ये स्वामी आपल्याकडनं काम करून घेत आहे. तर हे काहीतरी ते फळ आहे आणि ते तुम्हाला असं मिळतंय असं मला फार मनापासून वाटतं. आणि मी खोटं नाही सांगणार, म्हणजे सरांना मी अतिशयोक्ती बोलेल असं वाटतं, पण मी कायम सरांना आता 2-3 वेळा बोलून झाले की सर मी उशिरा पदरात पडलो तुमच्या, पण जे झालंय ना आता जो चित्रपट तुम्ही 21 मे 2026 ला चित्रपटगृहामध्ये बघाल, ते तो चित्रपट बघून झाल्यानंतर तुम्ही आपण परत भेटू.
0: वाव, सो नाईस यार. म्हणजे हा प्रवास रेडिओ जॉकी टू ऍक्टर असा तू प्रवास केलेला आहे आणि खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी तुम्हा दोघांना. तुमचा पहिला हा चित्रपट आहे, सो आपण अजून बोलणारच आहोत देऊळ बंद 2 या चित्रपटाबद्दल, पण थोड्या वेळात. स्टे ट्यून.
4: Admission open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 937171423 or visit MGM Campus N6 Sidco Chhatrapati Sambhajinagar.

वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या शो मध्ये आज आहेत देऊळ बंद

0: या चित्रपटाची टीम म्हणजे प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे. तर तुम्हा दोघांना एक प्रश्न आहे की स्वामींनी आपल्याला भरपूर दिलेला आहे, तुम्हाला जर स्वामींचे आभार मानायचे असेल तर कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही आभार मानताल?
1: मी प्रत्येक गोष्टीसाठी स्वामींचे आभार मानतो. माझा रोजचा दिवस इतका आनंदी असतो, मी इतकं सुंदर आयुष्य जगतोय. ज्या क्षेत्रात मला करिअर करायचं होतं त्या क्षेत्रातच करिअर करतोय आणि मी आनंदी आहे, याच्यासाठीच मी स्वामींचे आभार मानतो.
2: मी देखील त्यांच्या कृपेसाठी मी आभार मानेन की मी त्यांची खूप मोठी भक्तही नाही, कारण खूप मी स्वतः खूप मोठे मोठे भक्त त्यांचे पाहिलेले आहेत आणि ते किती श्रद्धेने त्यांचं करतात ते पाहिलेलं आहे, पण मी एवढी मोठी भक्त नाही त्यांची. केवळ त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव आहे, प्रेम आहे, आणि एवढ्याच एका गोष्टीवर त्यांनी मला इतकं भरभरून काय काय दिलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टीसाठी त्या कृपेसाठी मी त्यांचे आभार मानेन.
0: क्या बात है, खूप सुंदर तुम्ही सांगितलं. प्रवीण सर, एक शेवटचा प्रश्न की आपल्या छत्रपती संभाजीनगर वासियांना तुम्ही काय आवाहन कराल ही मूवी बघण्यासाठी?
1: छत्रपती संभाजीनगर मधील सर्व रसिक प्रेक्षकांना मी असं आवाहन करतो, विनंती करतो की 21 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होतोय, कृपा करून चित्रपट गृहात जाऊन पहा, कारण तुम्ही काढलेलं ते एक तिकीट आम्हाला नवीन सिनेमा जोमानी करायला भाग पाडणार आहे. आणि हा सिनेमा असा आहे ना की तुम्ही हा डावलूच शकत नाही, तुम्हाला हा चित्रपट गृहात जाऊन पाहावाच लागणार असा झालेला आहे. बाकी कुणासाठी नाही, हा चित्रपट मोहन जोशी नावाच्या एका खूप मोठ्या अभिनेत्यासाठी नक्की पहा. मोहन जोशींनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील एक सर्वोत्कृष्ट काम या चित्रपटात केलेले.
0: थँक यू सो मच, थँक्स अलॉट, आणि खूप खूप शुभेच्छा देऊळ बंद 2 साठी. तर मित्रांनो, 21 मे रोजी चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा देऊळ बंद 2. स्टे ट्यून.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: हे फक्त एक गाणं नाही आहे, अनेक जणांच्या आयुष्यातील एक प्रश्न आहे. इथे कसं आहे, प्रेम संपलेलं आहे पण फिलिंग अजूनही जिवंत आहेत आणि आठवणी डोळ्याच्या माध्यमातून बाहेर येतात, म्हणजे आपलं दुःख बाहेर येत आहे. आपण खूप वेळात तुटतो पण स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. प्रकारे इथे हिलिंग प्रोसेस दाखवलेली आहे. हिलिंग पूर्ण होत नाही कारण मेमरीज परत येतात.
1: कितीदा झुरावे तुझ्याच साठी, कितीदा म्हणावे तुझे.
0: आणि जेव्हा कोणी आपल्याला सोडून जाताना आपण त्याला आवाज देतो, थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारतो, किती आवाज दो आणि मनाला कसं थांबवू.

आणि मुलांना एक सवय असते, काही झालं तरी आयुष्यात आपण स्ट्रॉंग आहोत हे आपण दाखवत असतो. लोकांसमोर स्ट्रॉंग राहायचं पण एकटा असताना रडायचं. इथे फेक स्माइल वर्सेस रिअल पेन दाखवलेला आहे. या गाण्यातून आपल्याला एकच गोष्ट कळते, काही लोक आयुष्यातून जातात पण मनातून नाही.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
4: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763 67 9245 or 9665353515.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. Thus, LLB nantar kara LLM, Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
4: If you are ready to take your academy

0: गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतर रुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: माझे तुझ्या मनावर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर.
1: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
2: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
1: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
2: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.

0: झुमका
1: Your voice, I am singing song. Soup song.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: अब आपकी मन पसंदीदा आवाज आपके अपने मोबाइल पर. डाउनलोड कीजिए MGM 94.8 FM रेडियो का मोबाइल ऐप और सुनिए हमारे खास इंटरव्यू कहीं भी कभी भी.

0: इंजिनिअरिंग ची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: अटेंशन फ्यूचर रिसर्चर्स एंड इनोवेटर्स,
3: MGM यूनिवर्सिटी इज नाउ इनवाइटिंग एप्लीकेशन फॉर PhD एडमिशन 2026 and 2027. तसेच LLB नंतर करा LLM कॉन्स्टिट्यूशन, क्रिमिनल आणि इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स मध्ये 2 वर्ष, तर बिझनेस मध्ये 1 वर्षाचा विशेष अभ्यासक्रम.
2: इफ यू आर रेडी टू टेक युअर अकॅडमिक जर्नी टू द नेक्स्ट लेवल, दिस इज युअर अपॉर्च्युनिटी.
3: लास्ट डेट टू अप्लाय 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
4: Har dil ki awaaz bane.
5: Dil to pagal hai, dil deewana hai.
4: MGM 90.8 FM sune. Baate ho dil se dil tak, ab doori koi na rahe. अपना रेडियो, अपनी बातें, गीत, खबरें, जिंदगी के जज्बात. MGM 90.8 FM, साथ है तो बात है.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: सर तल्ला मी सुटला वास लई भारी कढई झालं सर अन बटाटा आला थरथरत वर वर येऊन म्हणतोय दादा खाला का जीवाला खा मीच की तुझा तो वेफर आमचा भी वेफर आणि तुमचा भी वेफर पर तुम्हाला पाहिजे काय वरून चकचकीत रॅपर
1: एक्सक्यूज मी
0: प्रॉब्लेम

0: the hell? विकत मिळतो तो बाजारात आणि इट्स फार बेटर दॅन दिस मडी स्टफ.
1: अरे पप्या, त्यात कसली गंमत? बघ पंप्याला नाही समजत, आपल्या किल्ल्याची ही गंमत.
2: डंपक डंपक डंपक.
0: नॉनसेन्स. वेळ आहे कोणाला?

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MJ युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: Kya aap English, French, German ya fir Japanese seekhna chahate? Ya fir Arabic, Sanskrit, Marathi aur Urdu mein mahir banna chahate?
3: To MGM University Institute of Indian and फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082910.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM University Institute of Indian and Foreign Language लेकर आया है BA Honors in English, MA English, MA Marathi, MA Hindi, MA Urdu, MA Sanskrit, PG Diploma in Arabic. Diploma programs, Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation.
0: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call करें 9763-67-9245 or 9665353515.

0: रहता हूँ।
1: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा। बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
2: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल। शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा।
3: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको। विजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913।
4: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

जावई लोकांचं मस्त असं धोंड्याचा महिना आला म्हणजे सोन्याचा महिना आला असं समजतात ते. यू आर लिस्निंग एमची एम 90.8 FM. आता जितके जावई मंडळी आहेत ना ते खुश असतील की धोंड्याचा महिना सुरू होणार आहे आणि बाई सासरवाडीकडून तुम्हाला चांगली चांगली गिफ्ट वगैरे मिळत आहे, सोन्याची अंगठी मिळतीये बरोबर, कारण घरात सकाळपासून डायलॉग सुरू असतो यावेळी जावे बापूंना सोनं घ्यावं लागेल आणि जावे बापू विचार करतात की सोनं देतील की नाही देणार. पण आधी कसं होतं, जावयासाठी 5 ग्रामची अंगठी मिनिमम असायची, पण यावर्षी सोन्याचे रेट इतके वाढले की त्यांच्या सोन्यासारख्या जावयाला 5 ग्राम ऐवजी 2 ग्रामची अंगठी लोक देत आहेत. आधी कसं जावई बापूंसाठी हेवी रिंग चालायची, पण आता लाईट वेट फिलिंग चालू आहे. पण कसं आहे जावई बापू, एक लक्षात ठेवा, सोन्याची रिंग मिळो न मिळो पण सोन्यासारखी मुलगी तुम्हाला मिळालीये त्यातच आनंदी राहा ना. आणि धोंड्याचं महिन्यात जेव्हा तुम्ही सासूरवाडीला जातात तेव्हा तुम्हाला किती मानपान भेटतो त्यात सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता ना, बरोबर की नाही? ऍडजस्टमेंट is greater than knowledge, so adjust करा थोडंफार. आणि त्या व्यतिरिक्त लोक जावी बापूंना चांदीचे ताट, वाटी, दिवे अशा प्रकारचे वेगवेगळे गिफ्ट सुद्धा देत आहेत. पण काय का असो ना, धोंड्याचा महिना आला म्हणजे जावई बापूंचे मज्जे असतात यार, त्यामुळे म्हणतो लग्न वगैरे करून टाका, बाकी तर ऐकत राहा.

0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
3: तो MGM University Institute of Indian and Foreign Language लेकर आया है BA Honors in English, MA English, MA Marathi, MA Hindi, MA Urdu, MA Sanskrit, PG Diploma in Arabic. Diploma programs, Creative Writing in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and Translation.
0: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call करें 9763-67-9245 or 9665353515.
4: Bill.

0: Let's talk about filmy life. You are listening MGM 90.8 FM. All is आणि 21 मे रोजी मराठीतील एक सुपर हिट फिल्मचा सिक्वल रिलीज होणार आहे, ते म्हणजे देऊळ बंद 2. तर याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत या फिल्मचे स्टार कास्ट, डिरेक्टर प्रवीण तरडे आणि लीड ऍक्ट्रेस स्नेहल तरडे यांच्यासोबत आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत. देऊळ बंद 2 याबद्दल बोलणार आहोत. तर तुम्हा दोघांचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
2: सर्वप्रथम MGM 90.8 FM च्या रसिक श्रोत्यांना माझा एकदम खतरनाक नमस्कार. देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची 21 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात येतोय, त्यासाठी गप्पा मारायला तुमच्या सोबत आलो.
0: तर स्नेहल मॅम, ऍज अ लीड ऍक्ट्रेस ही तुमची पहिली फिल्म आहे, तर काय सांगाल याबद्दल?
1: मी आता प्रवीण त्याबद्दल बोलेलच की मी कॉलेज काळापासून अभिनय करत आलेली आहे. पुरुषोत्तम करंडक, एकांकिका अशा विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसही मिळवलेली आहेत. परंतु आमचं लग्न झाल्यानंतर एक मोठा गॅप मी संसारासाठी घेतला होता. त्याच्यानंतर ही माझी मध्यवर्ती भूमिका असलेली पहिली फिल्म आहे. याच्या आधी मी ज्या फिल्म्स केल्या त्याच्यामध्ये छोटे छोटे रोल्स मी केलेले आहेत. पण छोटे रोल्स करणं आणि एक मध्यवर्ती भूमिका साकार करणं यात जबाबदारीच्या दृष्टीने फरक मला जाणवला. एकतर एक अभिनयाची एक चांगला अभिनय होणं याची जबाबदारी, चांगली भूमिका वठवणं ही जबाबदारी, आणि दुसरीकडे आपल्यावर, आपल्या चेहऱ्यावर, आपल्या अभिनयावर काही माणसांचे काही करोड रुपये लागलेले आहेत, तर त्याला न्याय मिळवून देणं ही एक वेगळी जबाबदारी. अशा दोन्ही जबाबदाऱ्या मध्यवर्ती भूमिका साकार करताना जाणवल्या.
0: आणि थोडं असं दडपण येते का लीड ऍक्टिंग करताना?
1: हे दडपण हेच असतं जास्त की एकतर आपल्याला प्रेक्षक पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत पाहणार आहेत, त्यामुळे अभिनयाचं एक दडपण असतं, आणि दुसरं म्हणजे पैशांचं. ते नकळत असतंच की काही कोटी रुपये लावलेले असतात कोणीतरी, आणि त्याला न्याय आपण आपल्या कामातून तरी दिला पाहिजे असं वाटतं.
0: क्या बात आहे, खूप सुंदर. तर आपल्या गप्पा अशा सुरू राहणार आहेत देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या टीम सोबत, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: 21 मे रोजी रिलीज होत आहे देऊळ बंद 2, याबद्दलच आज आपण बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात आणि आपल्यासोबत आहेत देऊळ बंद 2 ची स्टार कास्ट प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे. तर प्रवीण सर, या सिनेमाचा टीझर तुम्ही अक्कलकोट येथे लॉन्च केला होता, तर काय मोमेंट होता तो?
1: सगळ्यात सुंदर मोमेंट होता देऊळ बंद 2 या सिनेमाचा टीझर. मी कुठल्याही 5-स्टार हॉटेलमध्ये न करता, त्याच्यावरती लाखो रुपये खर्च न करता तो कार्यक्रम अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या खाली केला आणि साहजिकच खूप सुंदर एक्सपिरियन्स होता, कारण ज्यांच्या भक्तीपोटी आपण हे सगळं करतोय त्यांच्या कुशीमध्ये बसून कार्यक्रम केला याचा आनंद जास्त.
0: क्या बात है सर, खूप सुंदर. आणि सर, याचा पहिला पार्ट देऊळ बंद 10 वर्ष अगोदर आला आणि आता सेकंड पार्ट येतोय, तर 10 वर्ष का लागली त्याला इथे?
1: ती पण स्वामींची इच्छा म्हणायला पाहिजे, कारण कसं आहे, पहिला भाग केला त्यावेळी तो माझा पहिला सिनेमा होता, माझी सुरुवात होती. स्वामींच्या कृपेने 10 वर्षात इतका कामामध्ये व्यस्त राहिलो, एकापेक्षा एक सुंदर सिनेमांची निर्मिती माझ्याकडून झाली आणि आमच्या चित्रपटाचे निर्माते कैलास वाणी साहेब म्हणाले की तरडे आता बाद झाले की हा, ज्यांच्या कृपेने चालले त्यांच्याकडे द्या की लक्ष. तर खडबडून जागा मी झालो, कारण स्वामींकडे लक्ष देणारा मी कोण, त्यांनी लक्ष दिलं म्हणून रोजचा दिवस आपण पुढे ढकलतो. म्हटलं चला आता स्वामींचं कार्य करू, कारण मी दर 2 वर्षात एकच सिनेमा करतो, कितीही मोठे ऑफर आले तरी नाही करत, कारण 2 वर्ष जर एका सिनेमाला दिली तरच तो सिनेमा सुंदर होऊ शकतो.
2: एक्झॅक्टली सर, याची स्टोरी काय या सिनेमा?
1: काही नाही, पहिल्या देऊळ बंद मध्ये स्वामींची गाठ एका नास्तिक शास्त्रज्ञाशी पडली आणि स्वामींनी मग त्याची अशी काही परीक्षा घेतली की कुरुपूर, पिठापूर, गाणगापूर, अक्कलकोट, नाशिक सगळीकडे त्याला जावं लागेल. बरोबर, सेम स्वामींची गाठ पुन्हा एका नास्तिकाशीच पडणार आहे, पण यावेळी तो नास्तिक शेतकरी महिला आहे, त्यामुळे यावेळी देव परीक्षा नाही घेणार, देवाची परीक्षा घेतली जाणार, कारण शेतकरी आहे आणि त्यात महिला, त्यामुळे त्या महिला शेतकऱ्याला देवाची परीक्षा घ्यायचा अधिकार आहे.
0: तर 21 मे रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि आपल्या गप्पा अजून सुरू राहणार आहेत, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
3: गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
3: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन ओपन MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar. Thank you.

0: देऊळ बंद टू या चित्रपटाच्या टीम सोबत आज आपण बोलत आहोत. तुम्ही ऐकत आहात आणि आपल्यासोबत आहेत डिरेक्टर ऍक्टर प्रवीण तरडे आणि ऍक्ट्रेस स्नेहल तरडे. तर स्नेहल मॅम, या चित्रपटात जी तुमची भूमिका आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: संगी पायगुडे असं माझ्या भूमिकेचं नाव आहे आणि ही संगी पायगुडे एका आस्तिक नवऱ्याची नास्तिक बायको आहे आणि त्या नवऱ्याच्या आस्तिकतेला वैतागून ती देवाला काही प्रश्नांची उत्तरं मागणार आहे. की आमच्या परीक्षा आता तू खूप घेतल्या माणसाच्या परीक्षा, आता तू आमच्या पुढे जे प्रश्न मांडून ठेवले त्यांची उत्तरं तू स्वतःच देऊन बघ एकदा जमतंय का तुला. तर अशा यांनी ती परीक्षेला बसवतीये देवाला.
0: अतिशय युनिक आणि खरंच इंटरेस्टिंग ही भूमिका आहे आणि याची स्टोरीसुद्धा खूप चांगली असेल. तर ही जाणून घेण्यासाठी तुम्हाला 21 मेपर्यंत थोडं थांबावं लागेल आणि 21 मेला नक्की चित्रपट तुम्ही बघा, देऊळ बंद टू. ऐकत रहा
2: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी N6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in. MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: Let's talk about films. You are listening MGM 90.8 FM. All is well. आणि आज आपण बोलत आहोत देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या टीम सोबत. आणि या चित्रपटामध्ये ना आपल्या छत्रपती संभाजीनगरचे दोन कलाकार सुद्धा काम करत आहेत, वैभव आणि ऋषिकेश. वैभव, काय सांगशील तुझ्या अनुभवाबद्दल?
1: खरं तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. माझं नाव वैभव नारायणगाव, मी छत्रपती संभाजीनगरचा आहे. आमच्या दोघांची निवड अहिल्यानगर महाकरंडक इथे एकांकिका झाली होती, तर तिथे सर आले होते. सरांना आमचा प्रयोग आवडला, आमचा अभिनय आवडला, त्यातून आम्हाला सरांनी घेतलं. कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर माझं सचा नावाचं कॅरेक्टर आहे आणि खूप प्रॉब्लेम आल्या, खूप गोष्टी आल्या. खरं तर पहिला एक्सपिरियन्स होता सरांसोबत काम करण्याचा. सरांना शूटिंगच्या आधी मी एक गोष्ट विचारली होती की सर मी काय करू, कॅरेक्टरचं काय, मला थोडं तरी काहीतरी सांगा. सर म्हणे काहीच टेन्शन नको घेऊ, फक्त मी जे सांगतो ते ऐक आणि कान उघडे ठेव तुझे. मी तेच केलं, स्वामींनी माझ्याकडनं काम करून घेतलं असं सांगेल मी.
0: क्या बात आहे, खरंच खूप छान तू सांगितलंस. आणि ऋषिकेश,
2: मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आत्ता जिथे जिथे आपण प्रमोशनसाठी जातो ना संभाजीनगरमध्ये, म्हणजे मी जो स्ट्रगल केलाय तो स्ट्रगल, म्हणजे जसं पार्ट वन मध्ये देऊळबंद पार्ट वन मध्ये जसं राघव शास्त्रीची परिक्रमा स्वामींनी घडून आणली ना, तशी आत्ता माझी सुरू आहे. जिथे जिथे मी जॉब केलेत, जिथे जिथे मी कामं केलेत, इथेही मी 90.8 ला MGM रेडिओ ला मी आरजे होतो एक वर्ष
3: तिथे
2: आणि ह्याच्यासाठी मी होतो तेव्हा तिथे. आणि इकडेच भाग दोन आता परीक्षा देवाची, खरं तर ही परीक्षा स्वामींनी एवढी बघितली माझी आणि ते तसं त्या कष्टाचं फळ आज अशा अशा ठिकाणी मला देत आहेत. खूप भगवान आहे सारखं,
3: लाईफ कम्स इन अ सर्कल.
2: सरांच्या चित्रपटात काम करण्याची संधी आम्ही दोघ जण संभाजीनगरला, तो अहिल्यानगरचा आणि ते एक बघणं असताना, हे सगळं स्वामी घडून आणतात. लहानपणी त्या औदुंबराला 108 प्रदक्षिणा मारण्याचं जे फळ आहे किंवा मठात जाणं लहानपणापासून, तर या सगळ्या गोष्टी स्वामींच्या चित्रपटामध्ये स्वामी आपल्याकडनं काम करून घेत आहे. तर हे काहीतरी ते फळ आहे आणि ते तुम्हाला असं मिळतंय असं मला फार मनापासून वाटतं. आणि मी खोटं नाही सांगणार, म्हणजे सरांना मी अतिशयोक्ती बोलेल असं वाटतं, पण मी कायम सरांना आता 2-3 वेळा बोलून झाले की सर मी उशिरा पदरात पडलो तुमच्या, पण जे झालंय ना आता जो चित्रपट तुम्ही 21 मे 2026 ला चित्रपटगृहामध्ये बघाल, ते तो चित्रपट बघून झाल्यानंतर तुम्ही आपण परत भेटू.
0: वाव, सो नाईस यार. म्हणजे हा प्रवास रेडिओ जॉकी टू ऍक्टर असा तू प्रवास केलेला आहे आणि खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी तुम्हा दोघांना. तुमचा पहिला हा चित्रपट आहे, तो आपण अजून बोलणारच आहोत देऊळ बंद 2 या चित्रपटाबद्दल, पण थोड्या वेळात. स्टे ट्यून.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9499.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
2: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश,

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आपल्या शो मध्ये आज आहेत देऊळ बंद 2 या चित्रपटाची टीम म्हणजे प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे. तर तुम्हा दोघांना एक प्रश्न आहे की स्वामींनी आपल्याला भरपूर दिलेला आहे, तुम्हाला जर स्वामींचे आभार मानायचे असेल तर कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही आभार मानताल?
1: मी प्रत्येक गोष्टीसाठी स्वामींचे आभार मानतो. माझा रोजचा दिवस इतका आनंदी असतो, मी इतकं सुंदर आयुष्य जगतोय. ज्या क्षेत्रात मला करिअर करायचं होतं त्या क्षेत्रातच करिअर करतोय आणि मी आनंदी आहे, याच्यासाठी मी स्वामींचे आभार मानतो.
2: मी देखील त्यांच्या कृपेसाठी मी आभार मानेन की मी त्यांची खूप मोठी भक्तही नाही, कारण खूप मी स्वतः खूप मोठे मोठे भक्त त्यांचे पाहिलेले आहेत आणि ते किती श्रद्धेने त्यांचं करतात ते पाहिलेलं आहे, पण मी एवढी मोठी भक्त नाही त्यांची. केवळ त्यांच्या प्रति कृतज्ञता भाव आहे, प्रेम आहे, आणि एवढ्याच एका गोष्टीवर त्यांनी मला इतकं भरभरून काय काय दिलेलं आहे ना, त्या सगळ्या गोष्टीसाठी त्या कृपेसाठी मी त्यांचे आभार मानेन.
0: क्या बात है, खूप सुंदर तुम्ही सांगितलं. प्रवीण सर, एक शेवटचा प्रश्न की आपल्या छत्रपती संभाजीनगर वासियांना तुम्ही काय आवाहन कराल ही मूवी बघण्यासाठी?
1: छत्रपती संभाजीनगर मधील सर्व रसिक प्रेक्षकांना मी असं आवाहन करतो, विनंती करतो की 21 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होतोय, कृपा करून चित्रपट गृहात जाऊन पहा, कारण तुम्ही काढलेलं ते एक तिकीट आम्हाला नवीन सिनेमा जोमानी करायला भाग पाडणार आहे. आणि हा सिनेमा असा आहे ना की तुम्ही हा डावलूच शकत नाही, तुम्हाला हा चित्रपट गृहात जाऊन पाहावाच लागणार असा झालेला आहे. बाकी कुणासाठी नाही, हा चित्रपट मोहन जोशी नावाच्या एका खूप मोठ्या अभिनेत्यासाठी नक्की पहा. मोहन जोशींनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील एक सर्वोत्कृष्ट काम या चित्रपटात केलेले.
0: थँक्यू सो मच, थँक्स अलॉट आणि खूप खूप शुभेच्छा देऊळ बंद 2 साठी. तर मित्रांनो, 21 मे रोजी चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा देऊळ बंद 2. स्टे ट्यून्ड.

0: अन बटाटा आला थरथरत वर. वर येऊन म्हणतोय दादा खा लका जीवाला खा, मीच की तुझा तो वेफर, आमचा भी वेफर आणि तुमचा भी वेफर, पर तुम्हाला पाहिजे काय वरून चकचकीत रॅपर.
1: एक्सक्यूज मी,
0: प्रॉब्लेम नाव काय
2: पप्या
0: कुठे खेळतो का?
2: हा
0: टंपक टंपक इटी
2: होय
0: वार पप्या टंपक टंपक टंपक टंपक टंपक टंपक टंपक टंपक. किल्ला केलाय का कधी? किल्ला
1: किल्ला वॉट एव्हर.
0: मग काय केलंय हे पप्या? पंप्यानं किल्ला नाही केला कधी? टंपक टंपक टंपक टंपक टंपक टंपक टंप चाळून आणली माती टंपक, हे मोठाले दगडी टंपक. केला काला चिखल जा

0: What the hell? विकत मिळतो तो बाजारात आणि इट्स फार बेटर दॅन दिस मडी स्टफ.
1: अरे पप्या त्यात कसली गंमत, बघ पंप्याला नाही समजत आपल्या किल्ल्याची ही गंमत.
0: नॉनसेन्स.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऍडमिशन ओपन एमजीएम युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रोग्राम बीटेक 4 इयर्स आफ्टर एचएससी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आयओटी सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

Bonito!